103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर एक ज्येष्ठ शके 1948 अर्थात आज दिनांक 22 मे 2026 सकाळचे 5:57 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात मंगल वाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:05 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.

मंगल प्रभात या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात रवींद्र भट यांची भक्तिरचना. संगीत कुमुद भट यांचं आहे.

माणिक वर्मा यांच्या स्वरात आपण ऐकलीत ही भक्ती रचना. संगीतबद्ध केली होती राम फाटक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात स्मिता म्हात्रे यांची भक्ती रचना. संगीत दिलं आहे अजित कडकडे यांनीच.

आपण ऐकलीत उत्तरा केळकर यांच्या स्वरात ही भक्तिरचना. संगीत होतं शांकनील यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया समूह स्वरात ही देशभक्ती रचना.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:30 झालेली आहेत. ऐकूया मानवी आयुष्याची सफलता याविषयी श्रीधर शनवारे यांचं चिंतन.
1: आपल्याला मिळालेलं आयुष्य ही आपल्याला मिळालेली एक संधी असते. या संधीचा आपण चांगल्यात चांगला उपयोग करून घ्यायचा असतो. म्हणजे आयुष्याचं एक सुंदर ध्येय ठरवून ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा असतो. एका इंग्लिश विचारवंतानं बरोबर म्हटलं आहे, क्रिएट अँड आयडियल इमेज ऑफ युअर सेल्फ अँड ट्राय टू रिझेंबल इट. मात्र ध्येयसिद्धीचा मार्ग हा कधीच सरळ साधा आणि सोपा नसतो. त्यात अनेक अडचणी येतात, अनेक अडथळे येतात. ते हिमतीनं पार करत करत यशापर्यंत पोचायचं असतं. अशी काही उदाहरणं आपल्यासमोर सिद्ध असतात. दोन उदाहरणांचा वानगी दाल उल्लेख करतो. पक्ष्यांचे छायाचित्रकार एरिक होस्किंग हे एकदा घुबडाचा फोटो घेत असताना घुबडानं अचानक झेप घेऊन त्यांचा एक डोळाच फोडला. दुसरा कोणी असता तर हा छंद जीवघेणा आहे असं समजून तो सोडून दिला असता. पण ही घटना घडल्यावर होस्किंग म्हणाले, बरंच झालं एक डोळा गेला, नाहीतरी कॅमेरानं फोटो घ्यायला एकच डोळा लागतो. होस्किंगनं आपला छंद अशाही अवस्थेत पराकोटीला नेला. परिणामतः ते जगप्रसिद्ध छायाचित्रकार ठरले. सुभाषितकारानं बरोबर म्हटलं आहे, की तोडीला तरुफुटे आणखी भराने. वृक्षाची एक फांदी तोडली तर तिथे चार नवीन फांद्या फुटतात. ध्येयवाद्यांच्या बाबतीतही हे अगदी खरं आहे. दुसरं उदाहरण आपल्या अली अकबर खान यांचं. विख्यात सर्ववादक उस्ताद अल्लाउद्दीन यांचे हे सुपुत्र. वडिलांची इच्छा मुलानं ख्यातनाम सरोदवादक व्हावं, पण दुर्दैव असं एका अपघातात अली अकबर खानच्या बोटाचा तुकडाच पडला. वादकाला बोटा इतकं महत्वाचं दुसरं काय असणार. पण या दुर्दैवावर मात करून अली अकबर खान सरोदवादन शिकतच राहिले आणि जिद्दीच्या भरोशावर जगप्रसिद्ध ठरले. दृढ निश्चय आणि पराकोटीचे परिश्रम यांच्यामुळे माणूस प्रतिकूल परिस्थितीतही आकाशाला गवसणी घालू शकतो असा या उदाहरणांमधून मिळणारा उत्साहवर्धक संदेश आहे. असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आपण आपल्यासमोर जे ध्येय ठेवू ते लहान आणि सामान्य नसावं, ते असावं सुरेख आणि भव्य. या संदर्भात रामदास स्वामींनी एक छान दाखला दिला आहे. सर्वसाधारण पक्षी मिळतील ती साधी फळं खाऊन समाधान पावतात, पण चकोर पक्षी चंद्रकिरणांमधून पाझरणारं अमृत पिऊनच तृप्त होतो. नाना फळे पक्षी खाती येण्याची होय तया तृप्ती, तरी त्या चकोराची चित्ती अमृत वसे. मानवानं असा अमृताचा ध्यास धरावा. त्याला लाभलेल्या आयुष्याची हीच सफलता असते.
0: मानवी आयुष्य सफलता याविषयी श्रीधर अनवारे यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेले आहेत. आता जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा, तसंच आजचे काही दिनविशेष. 6:40 कार्यक्रम कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आपण ऐकू शकाल कार्यक्रम सुप्रभात. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीताचा कार्यक्रम, 8:15 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 गांधी वंदना या कार्यक्रमात धर्मात्मा गांधीजी याविषयी डॉक्टर अनिल काटकर यांचं भाषण आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 11:00 सुगम संगीताचा कार्यक्रम, 11:30 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 1:00 ते 5:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:15 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:30 माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल शेतकऱ्यांसाठी जैवविविधतेचे महत्त्व याविषयी धान संशोधिका आसावरी पोरशेट्टीवार तळोदी यांचं भाषण आपण ऐकू शकाल. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून आपण ऐकू शकाल. 7:00 ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचे काही दिनविशेष.

आज 22 मे 2026 श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आहे. 2004 मनमोहन सिंग यांनी भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली ती आजच्याच दिवशी. शेरलॉक होम्स या जगविख्यात व्यक्तिरेखेचा निर्माता आयरिश कथा कादंबरीकार सर ऑर्थर कॉनन डॉईल यांचा 22 मे 1859 हा जन्मदिवस. डॉईल हा मुख्यतः रहस्य कथाकार म्हणून ओळखला जातो. शेरलॉक होम्स हा त्यांचा मानसपुत्र अ स्टडी इन स्कॉलॅट ह्या त्याच्या पहिल्याच कादंबरीत अवतरला. भारतीय समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचा 1972 जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे काही दिनविशेष.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्र सकाळी 6:40 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कालच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण पावसाळ्यापूर्वी मृद जलसंधारण उपचारांची देखभाल या संदर्भातली माहिती जाणून घेतली. आज त्या माहितीचा उर्वरित भाग जाणून घेऊया. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता आपण मातीचे किंवा सिमेंटचे जे बांध बांधले

0: पण गंभीर समस्या आहे हे आपण काल पाहिलं. अशा भेगा वेळेमध्ये दुरुस्त केल्या नाही तर पावसाळ्यामध्ये पाण्याचा दाब वाढून बांध फुटण्याचा धोका निर्माण होतो. त्या भेगा चांगल्या दर्जाच्या मातीनं भरून त्यावर योग्य प्रकारे माती दाबून घेणं फार आवश्यक असतं, जेणेकरून माती घट्ट बसून बांधाची संरचना अधिक मजबूत होते. त्यासोबतच उंदीर किंवा घुशींसारख्या प्राण्यांनी तयार केलेली बिळं सुद्धा त्वरित शोधून टाकावीत आणि ती बुजवून घ्यावीत. अशा प्रतिबंधात्मक उपायामुळे बांधाची अंतर्गत स्थिरता वाढते आणि पाण्याच्या दाबामुळे जे नुकसान होतं ते नुकसान होण्याचं टाळता येतं. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सांडवा हा संरचनेच्या सुरक्षिततेसाठीचा सेफ्टी वॉल्व आहे असं म्हटलं जातं. सांडवा हा मृद आणि जलसंधारण संरचनेचा अत्यंत महत्वाचा आणि सुरक्षितता घटक आहे. तो अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित विसर्ग करण्याचं कार्य करतो. पावसाळ्यापूर्वी सांडव्यामध्ये साचलेला कचरा, गाळ, झाडे झुडपं, दगड किंवा इतर अडथळे पूर्णपणे काढून टाकणं आवश्यक आहे. विसर्गाचा मार्ग पूर्णपणे मोकळा ठेवल्यास अतिवृष्टीच्या वेळी पाण्याचा दाब नियंत्रित राहतो आणि संरचनेवर अनावश्यक ताण निर्माण होत नाही. सांडव्याच्या तोंडाशी आणि प्रवाह मार्गावर असलेले दगडांचे पिचिंग अनेकदा पाण्याच्या वहनांमुळे विस्कळीत होते. अशा वेळी ते पुन्हा योग्य अभियांत्रिकी पद्धतीनं सांधमोड रचना करून बसवणं आवश्यक आहे. दगडांमधील सांधे घट्ट केल्यास पाण्याचा वेग नियंत्रित होतो, त्याचबरोबर जमिनीची धूप प्रभावीपणे रोखली जाते. ही दुरुस्ती केवळ संरचनेचं संरक्षण करत नाही तर संपूर्ण जलसंधारण प्रणालीची कार्यक्षमता आणि टिकाऊपणाही वाढवते. सिमेंट नाला बांधामध्ये कालांतरानं लहान मोठे तडे पडणे किंवा भिंतींमध्ये सूक्ष्म फटी निर्माण होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशा तड्यांची योग्य दुरुस्ती केली नाही तर पाण्याचा झिरपा वाढून संरचनेची मजबूती कमी होते. त्यासाठी तडे व्ही नॉच पद्धतीनं रुंद करून त्यामध्ये उच्च दर्जाचे सिमेंट मोर्टार भरून दुरुस्ती करणं आवश्यक आहे, जेणेकरून जोड अधिक मजबूत होईल. बांधाच्या भिंतीवर उगवलेली झाडं किंवा झुडपं मुळासकट काढून टाकणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण झाडा झुडपांच्या मुळांमुळे सिमेंटच्या भिंतींमध्ये भेगा निर्माण होऊन दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं. शेतकरी बंधूंनो, गाळ उपसा किंवा दुरुस्तीच्या कामांमध्ये कामगारांचा थेट संपर्क माती, गाळ आणि पाण्याशी येतो. हा गाळ अनेकदा सांडपाण्यानं दूषित असण्याची शक्यता असते, त्यामुळे वैयक्तिक संरक्षणात्मक साधनांचा वापर जसे हातमोजे, गमबूट, मास्क आणि आवश्यक असल्यास चष्मा सुद्धा वापरणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्वचारोग, संसर्गजन्य आजार आणि श्वसनाशी संबंधित समस्या टाळता येतात. बरेचदा विहिरी, शेततळी किंवा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करताना काही वेळा मिथेन किंवा कार्बन डायऑक्साईड सारखे विषारी वायू साचण्याची जास्त शक्यता असते. हे वायू प्राणघातक ठरू शकतात कारण ते ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतात. त्यामुळे अशा ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे विहिरी किंवा पाण्याच्या टाक्या किंवा शेततळ्यांमध्ये उतरण्याच्या पूर्वी वायूंची तपासणी करणं आवश्यक आहे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पावसाळ्यापूर्वी मृद जलसंधारण कसं करावं, उपचारांची देखभाल कशी करावी या संदर्भातली माहिती आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेतली. पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात एका नवीन विषयासह. नमस्कार.
1: मंडळी, आपण ऐकलीत कृषीवाणी. वाचक स्वर होता हेमंत शेंडे यांचा. 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आज अनेक मुलांसाठी शाळेची हीच वाट भीतीची बनत चालली आहे. कारण एकच, बुलिंग. म्हणजेच काय? शालेय दादागिरी. बुलिंग म्हणजे काय? कुणाला तरी त्याच्या रंगावरून चिडवणं, कोणाच्या जाडेपणाची थट्टा करणं, कोणाला तरी सतत एकटं पाडणं, किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल वाईट लिहिणं. आपल्याला वाटतं ही तर फक्त गंमत आहे, एवढं काय त्यात. पण ज्या मुलावर ही गंमत केली जाते त्याच्या मनावर होणारे जखम खूप खोल असतात. अनेकदा मुलं शाळेत जाण्याचं ठरतात, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती स्वतःला खोलीत कोंडून घेतात. का? कारण त्यांना भीती वाटते की आजही शाळेत गेल्यावर कोणीतरी माझी टर उडवेल, कोणीतरी मला कमी लेखेल. पण मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं. एक सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करणं ही केवळ शिक्षकांची किंवा मुख्याध्यापिकांची जबाबदारी नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्यासमोर कोणावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका. सायलेंट बायस्टँडर म्हणजेच मुखप्रेक्षक बनण्यापेक्षा अपस्टँडर बना. आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा. शिक्षकांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी दररोज संवाद साधा. त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालं आहे का, कोणाचं बोलणं तुला लागलं आहे का. मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्याशी मोकळेपणाने मांडू शकतील. शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि तिथे प्रत्येक मुलाला सन्मानाने वावरता आलं पाहिजे. चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, आपण कोणाचंही खच्चीकरण करणार नाही, आपण बुलिंग करणार नाही, आणि कोणावरही अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. बुलिंगला म्हणा नाही आणि मैत्रीला म्हणा हो. धन्यवाद.
1: श्रोत्याहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित भुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: बुलिंग आणि सुरक्षित शालेय वातावरण. मित्रांनो नमस्कार. शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तो डबा खाण्याची मजा, मधली सुट्टी, खेळाचं मैदान आणि खूप सारी मस्ती. पण तुम्हाला माहिती आहे

श्रोतेहो, आत्ताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी माहिती ऐकलीत. तज्ज्ञ होते डॉक्टर हर्षल वाघ. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. उद्याच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचा विषय आहे स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. तज्ज्ञ आहेत डॉक्टर हर्षल वाघ. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती.
1: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक

0: जातात ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीनं व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची. आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायची. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हते. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठे आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे. मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं. माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग आपले मन, विचार, बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं. पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान करू शकतो. याला आपण हरित मिलन म्हणू शकतो. यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याकडं झालेल्या एखाद्या फळांची एकमेकांना भेट देता येते, एकमेकांच्या रोपांचं एक्सचेंज करता येऊ शकतं. एखाद्या वेळी आपल्याकडे भाजी तयार झाली असेल तर ती भाजीसुद्धा आपण एकमेकांना एक्सचेंज करून आनंद देऊ शकतो. मग अशा प्रकारे आपलं गाव, आपली कॉलनी, आपली सोसायटी याच्यामध्ये ज्यांचं हरित घर आहे अशा हरित विचारांच्या लोकांनी 15 दिवसांनी किंवा 8 आठवड्यांनी किंवा 1 महिन्याने तरी हरित मिलनाचा कार्यक्रम ठेवायला काय हरकत आहे?
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आत्ताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. सकाळ आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 6:55 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोते हो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात मी मनीषा रोडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आहे. हा दिवस निसर्गातील सजीवांचं महत्त्व समजून घेण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी साजरा केला जातो. जैवविविधता म्हणजे निसर्गातील

सजीवांची विविधता. जंगलातील वृक्ष, नद्या, समुद्रातील जीवसृष्टी, पक्षी, कीटक, प्राणी आणि अगदी आपल्या आजूबाजूच्या छोट्या वनस्पती देखील जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. आपलं जीवन या जैवविविधतेवर अवलंबून आहे. अन्न, औषधं, स्वच्छ हवा, पाणी आणि हवामान संतुलित ठेवण्याचं कार्य निसर्ग करत असतो. पण वाढतं प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनाचा अतिरेक वापर यामुळं जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक दुर्मिळ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही परिस्थिती वेळी सुधारणं फार गरजेचं आहे. आपला देश जैवविविधतेनं समृद्ध देश मानला जातो. पश्चिम घाट, हिमालय, सुंदरबन यासारख्या प्रदेशांमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आढळतात. आपल्या महाराष्ट्रातही सह्याद्री पर्वतरांगांमध्ये समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते. या नैसर्गिक संपत्तीचं जतन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. झाडं लावणं आणि त्यांची जोपासना करणं, प्लास्टिकचा कमी वापर करणं, पाण्याची बचत करणं, वन्यजीवांचं संरक्षण करणं तसंच पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं यासारखे उपाय करून आपण जैवविविधतेचं संरक्षण करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून निसर्गाची काळजी घेऊ शकतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आपले पूर्वज निसर्गाला देव मानत होते, तीच शिकवण आजही आपल्याला जपायची आहे. जैवविविधता वाचवणं म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व वाचवणं आहे. मधमाशी नष्ट झाली तर 4-5 वर्षात मानवजात नष्ट होईल असं आइन्स्टाईन म्हणाले होते. आणि म्हणूनच पृथ्वीवरील लहान लहान जीव खूप महत्त्वाचे आहे. श्रोतेहो, यावर्षीच्या जैवविविधता दिनाची थीम आहे निसर्गाशी सुसंवाद, शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली. चला तर मग जैवविविधतेचं संरक्षण करण्याचा संकल्प करूया आणि हिरवेगार समृद्ध भविष्य घडवूया. आपण ऐकलात कार्यक्रम सुप्रभात.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे

0: कार्यक्रम ऐका
1: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या बीएससी नर्सिंग जीएनएम नर्सिंग पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा अनुभवी शिक्षक आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन संपर्क 9049111444 शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे

0: स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, आता ऐकूया धरम करम या चित्रपटातील हे गीत.

आपण ऐकलं धरम गरम या चित्रपटातील मुकेश आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक. अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी. अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देतं.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
0: वाचन माणूस बनवतं.
1: वाचन मनांना घडवतं.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलतं हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर

0: कर्ज पुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलं आहे. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
0: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि GCC-CT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. यानिमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: Evra.
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉक्टर होमीबाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉक्टर राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
2: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 6:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
1: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचा कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस लुटून आलेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. एक वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 27.1°C नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमी संपलं. नमस्कार.
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
4: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
5: हो तो

0: सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे
1: तुला ग काय घेणं देणं सांग तू आपली
0: पाणी उकळून शान प्याव
1: काय पण तुझं शानपण म्या काय दुखणे करी हाय का बाटीन
0: अगं मग गार करून का पिनास आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के
0: रेडोने सांगितलं मला बर का कसं वागावं कसं राहावं दुखण्याला लांब कसं ठेवावं समजत तो शिकवतोय ना
1: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र सकाळचे 7:22 आणि 13 सेकंद होत आहेत ऐकूया आजचे दिनविशेष आज आहे 22 मे आज आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन म्हणून पाळला जातो त्याचबरोबर 22 मे 1906 राईट बंधूंनी फ्लाईंग मशीनचं पेटंट घेतलं 22 मे 1961 भारत देशात हुंडाबळी कायदा अस्तित्वात आला होता 22 मे 1972 श्रीलंका देशाने सिलोन हे जुनं नाव बदलून श्रीलंका असं नामकरण केलं होतं 22 मे 2004 मनमोहन सिंग यांनी भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली होती 22 मे 1772 राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1871 विष्णू बापट संस्कृत विज्ञान भाषांतरकार आणि शास्त्रसुधारक यांचा जन्म हे होते आजचे दिनविशेष आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र
6: शेतकरी बंधूंनो माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात 22 मे 2026 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका माझा आवार माझं शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून
7: रसिकहो चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात कल्पनाच किती रम्य आहे नाही आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:00 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वरांजली
5: श्रोतेहो सकाळचे 7:25 झाली आहेत प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे. तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 च्या वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंगमध्ये जास्त असतात, हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्लेवरती इतके ॲप्स आहेत गेमिंगचे, आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत, आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव की इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3च माणसं त्या घरात राहिलेली आहे.
0: बरोबर.
1: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागले. आईशी बोलायचं आहे मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचं आहे मोबाईलवरती, काय बघायचं आहे मोबाईलवरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंगवरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा तुलना सुरू होते, मुलांच्यामध्ये मुला मुलींच्यामध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग याच्यामुळे काय व्हायला लागलं, हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते. शोधावी लागते खरी माहिती
0: कुठली,
1: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळं सगळं गोंधळलेलं विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तीने ती ॲज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळे ॲपचा वापर जे लहान मुलं करतात त्याच्यामध्ये ग्रूमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रूमिंग म्हणजे काय, की त्याला उगाचच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच, असं करून त्याचा इंटरेस्ट वाढला जातो. आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर 5-5 तास, 7-7 तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे. कारण का बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेलो असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो, अशाही काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रूमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचं अकाउंट त्या ऍपला देतो पैसे
0: काढण्यासाठी.
1: आणि वडिलांच्या अकाउंटमध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंटमध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दौंड भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले ते गेमिंगच्या भानकडे. म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हेगारी पैसे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं.

0: आणि असं काही नाहीये, ही सगळी फसविरुनी आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे. थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव करू शकत
1: नाही.
0: त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाही आहे. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना झालेली होती की इंस्टाग्राम वरती एका मुलीला, एका मुलानी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करणे पती मजल वाटली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठंतरी कलेक्शन फोटो गॅलरी मधून काढलेले फोटो आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत होते. परिणाम असा झाला, एके दुसऱ्याने सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज करतो.
1: अच्छा, ब्लॅकमेलिंग.
0: ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम असा झाला त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळलं.
1: अच्छा,
0: म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असते तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये. आपले फोटो घरी वेगळे असावे, त्यासाठी वेगळं आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवायचे, परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का. जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते, तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईल वरचा फोटो बघून आपण ते ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंट वरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो. एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या अगोदर त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूवीज आवडतात का, फायटिंगच्या मूवी आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूवी बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंटचे असतात, ते सगळं त्याच्यावर ते लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट. ते काही हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का.
1: अच्छा,
0: तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या, तो म्हणला हो तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच, नक्कीच सर. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसत आहेत की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण तर त्या स्कॅमबद्दल आपण काय सांगाल, हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ज्या काही योजना येतात पूर्ण खोटे आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो, सायबरच्या गुन्ह्यामध्ये ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही.
1: अच्छा,
0: एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा, असे करा, आणि लोकांवर ते फ्रीज चाललेले असतात आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे

0: त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवलेले. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोत्या, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात 22 मे 2026 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन या विषयी डॉक्टर आनंद कारले यांची व शिवांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळची 7:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात कवी बी यांची गीतरचना. संगीत वसंत प्रभू यांचं आहे.

0: दहावीनंतर काय करायचं याचा विचार करताय?
1: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% अधिक प्लेसमेंट,
1: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 22,000 रुपये स्टायपेंडची सुविधा,
2: 12वी किंवा ITI नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश, स्कॉलरशिप उपलब्ध.
1: आजच ऑनलाईन अर्ज करा. कॉल 9446410470.
3: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
4: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
5: कॉम्प्युटर सायन्स,
4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
5: मायनिंग इंजिनिअरिंग,
4: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
3: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
4: मुलींसाठी मोफत शिक्षण,
3: बस आणि वसतिगृहाची सुविधा उपलब्ध.
4: आजच प्रवेश घ्या. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
3: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
4: 9021986640.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं रवी दाते यांनी.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
1: NBA एग्रिगेटेड
2: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स.
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985.
0: श्रोते हो, एक निवेदन आहे का? महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2025 परीक्षेचे आयोजन दिनांक 25 नोव्हेंबर 2025 आयोजित करण्यात आलेले होते. या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 चा अंतिम निकाल दिनांक 3/2/2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदर परीक्षेचे अंतिम गुणपत्रक शिक्षणाधिकारी

अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर कार्यालयास प्राप्त झालेले आहे. गुणपत्रिका प्राप्त करून घेण्याकरिता संबंधित उमेदवारांना मूळ दस्तऐवज आणि झेरॉक्स प्रती सोबत ठेवावे. मूळ दस्तऐवज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत, DTed उत्तीर्ण गुणपत्रक तसंच प्रमाणपत्रक, तसंच BEd उत्तीर्ण प्रमाणपत्रक गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा, ओळखपत्र. निवेदन संपलं.

0: अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं श्रीनिवास खये यांनी.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
3: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
4: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
5: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
4: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
5: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
6: करिअरच्या नव्या दिशा.
7: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
6: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
7: 100 सह अत्याधुनिक सुविधा,
6: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
7: WCL, CGHS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
6: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
7: विश्वासाचं ठिकाण,
6: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
8: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
8: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटला फॉलो करा
8: आकाशवाणी चंद्रपूर.
0: यासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. यानंतर ठीक 8 दिल्ली केंद्राहून हिंदी समाचार सहक्षेपित करीत आहोत.

0: अपराध चित्रपटातील महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी.
1: दहावी नंतर काय करायचं याचा विचार करताय?
2: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% अधिक प्लेसमेंट,
2: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 22,000 रुपये स्टाइपेंडची सुविधा,
1: 12वी किंवा ITI नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश, स्कॉलरशिप उपलब्ध.
2: आजच ऑनलाइन अर्ज करा. कॉल 9446410470.
3: हेलो
4: हेलो फरमाइश.
3: हेलो
4: हेलो आपली आवाज.
3: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
4: कुठे?
3: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात.
4: छान.
3: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
4: 07172254634 या फोन नंबर वर.
3: आता वेळही सांगून दे.
4: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
3: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
4: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
3: हॅलो,
5: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
6: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
5: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
6: मग योग्य नंबर
5: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
6: तुम्ही तर वाचवलं ताई.
5: कामापासून नाही.
7: RBI म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं आपली माणसं या चित्रपटातील गीत. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तुझं पाय.
2: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं.
3: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात, मग रिग्रेट फील करतात.
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
3: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
5: करिअरच्या नव्या दिशा.
6: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 काढूया
7: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा, मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
6: चालता बोलता.
7: रस्त्यावर चालताना,
6: कॉलेजच्या परिसरात,
7: बाजारात किंवा चौकात
6: आम्ही भेटणार आहोत
7: थेट तुम्हाला.
6: काही हलक्या फुलक्या गप्पा,
7: काही रंजक प्रश्न
6: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
7: तुमची गोष्ट,
6: तुमचा आवाज
7: आणि तुमचंच गाणं
6: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून
7: दर सोमवारी सकाळी 10:00.

आम्ही दोघे राजा राणी या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार वंदना विटनकर आणि संगीतकार राम लक्ष्मण यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 103 MHz FM ध्वनीलहरींवर. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि CCTVचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील RG रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी CBIच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य

0: अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. ख्रिस्टडौलाइट्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्टडौलाइट्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाइन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वे गाड्या, रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि CCTV प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी IBCA म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी IBCA सुरू करण्यात आलं असून IBCAची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं RG कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जून आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले,
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा

0: एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 6:45 गिरीप्रेमीच्या 3 गिरीरोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
1: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात CRPFच्या 40 अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स कडून 2026 गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात, विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि CCTVचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील RG रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी CBIच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: Hz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या गांधी वंदना या कार्यक्रमात ऐकूया धर्मात्मा गांधीजी याविषयी डॉक्टर अनिल काटकर यांचं भाषण.
1: आश्रमाच्या बाहेर देशात जागोजागी काम करणारे गांधीजींचे हजारो अनुयायी होते. त्यापैकीच परचुरे शास्त्री हे एक. संस्कृत भाषेचे पट्टीचे विद्वान अशी त्यांची ओळख होती. ते संस्कृत भाषेतून संवाद साधत अशा या विद्वान शास्त्रीबुवांना कुष्ठरोगाने ग्रासल्याचे 1930 चळवळीत लक्षात आले. या चळवळीत अटक होऊन त्यांना कारावासही भोगावा लागला. तेथून सुटल्यानंतर ते साबरमतीच्या सत्याग्रहाश्रमात दाखल झाले. त्या काळात कुष्ठरोगाने त्यांना नुकतेच घेरले होते. गांधीजींच्या संमतीने त्यांना आश्रमात आश्रय देण्यात आला तरी अलग ठेवण्यात आले होते. तेथे राहून त्यांचे अध्ययन, अध्यापन, लेखन, वाचन आणि सूत्रयज्ञ चालत असे. 1933 साली साबरमती आश्रमाचे विसर्जन झाल्याने ते महाराष्ट्रात परत आले. शास्त्रींना ग्रासलेल्या कुष्ठरोगाने दिवसेंदिवस उग्र रूप धारण केले. त्यामुळे त्यांना कोणी जवळ करीना. आप्त स्वकीयांनीही दूर लोटले. या रोगाच्या यातना त्यांनी काही दिवस सोसल्या, पण पुढे त्या असह्य झाल्याने त्यांनी मरणांत उपवास सुरू केला. तरी शेवटपर्यंत तो नेटाने सुरू ठेवणे त्यांना शक्य झाले नाही. समाजाकडून उपेक्षित आणि दुर्लक्षित असा हा मनुष्य प्राणी जगण्यासाठी आश्रयासाठी धडपडत चाचपडत असतानाच गांधीजींनी शेगाव येथे नव्या आश्रमाची स्थापना केल्याचे त्यांना कळले. तेव्हा परचुरे शास्त्रींच्या मनाने गांधीजींच्या चरणाचा ध्यास घेतला. आपण गीता नसलेल्यांना हृदयाशी धरणारे म्हणून त्यांनी गांधीजींकडे पाहिले. विश्वास पटला तेव्हा त्यांनी सेवाग्राम आश्रमाकडे धाव घेतली. शास्त्रीजी सेवाग्रामला पोचले खरे, परंतु आश्रमात प्रवेश करण्यास ते धजावले नाहीत. आपले विद्रूप थोबाड घेऊन कसे लोकांसमोर जावे असे त्यांना वाटल्याने प्रवेशद्वारावरच जमिनीवर बसून ते आपल्या संतहृदयी नेत्याचे मनोमन स्मरण करू लागले. तेवढ्यात गांधीजींची दृष्टी त्यांच्यावर पडली. गांधीजी त्यांच्याजवळ येताच त्यांनी आळवणी केली. बापूजी, बापूजी, मी आपणा शरण आलो आहे. मला आपल्या सानिध्यात मरावयाचे आहे. मला काही नको. मी झाडाखाली राहेन. केवळ 2 भाकऱ्या रोज मिळाव्या. आणखी काही नको. कुडीत प्राण असेपर्यंत आपले सानिध्य मिळावे, बस एवढीच इच्छा. गांधीजी विचारात पडले. आश्रमातील माणसे चहुदिशांकडून गोळा झाली होती. त्यात स्त्रिया, मुले आणि पुरुष होते. या महारोग्याला जवळ केल्याने आश्रमातील लोकांच्या आरोग्यास उपसर्ग पोचला तर कसे. त्यामुळे पहिल्या भेटीत त्यांनी शास्त्रीबुवांना संमती दिली नाही. तेव्हा शास्त्रीबुवा तेथेच झाडाखाली रात्रभर पडून राहिले. त्या रात्री बिछाण्यावर अंग टेकताच त्याच्या विचाराचे चक्र फिरू लागले. मनात विचार येऊ लागले, मी न बोलवता हा रोगी येथे येऊन ठेपला आहे. हा माझा जुना सहकारी आहे. याला रोग झाला म्हणून कसे बरे अभे राहावे.

0: माझ्या नात जावयाला क्षय झाला आहे, तरीही त्याला आश्रमात ठेवून घेतलेच ना, खुद्द बा त्याची सेवा करतीये. वालजीभाई देसाई आजारी आहेत, त्यांनाही ठेवून घेतले आहेत, मग परचुरेंनाच का नको? मग माझा खरा धर्म तरी कोणता? नाही नाही, त्यांना येथे ठेवून घेणे हाच माझा धर्म झाले. त्यांनी निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी परचुरेशास्त्रींना भेटून त्यांना अभय दिले. आपल्या कुटीच्या पश्चिमेस सडकेजवळ त्यांनी मांडव बांधवून तेथे त्यांना ठेवले. हळूहळू त्या मांडवाची कुटी बनली आणि शास्त्रीजी तेथे आरामपूर्वक राहू लागले. शास्त्रीजींसाठी बांधवून घेतलेला मांडव आश्रमाच्या वस्तीतच पण सडकेच्या जवळ होता. सडकेवर रहदारी चाले. शास्त्रीबुवांचे उठणे बसणे, खाणे पिणे, शौच बहिर्विधी यांची सोय तेथेच केली होती. त्यांच्या सेवेसाठी आश्रमाच्या एखाद्या कार्यकर्त्याची तात्पुरती नेमणूक होई. काही विचारवंत लोकांना त्यात धोका दिसल्याने त्यांनी गांधीजींना सूचना केली की भरल्या वस्तीत आणि रहदारीजवळ कुष्ठरोग्याला ठेवणे योग्य नव्हे. त्यांची सोय एकीकडे वस्तीपासून दूर केली जावी. गांधीजींना त्यांचे म्हणणे पटले. त्यांनी गांधी कुटीच्या पूर्वेकडील कुंपणाजवळ थोड्या अंतरावर एक कुटी बांधवून शास्त्रीजींना त्यात ठेवले. ते स्वतः रोज त्यांच्या समाचाराला जात, आहार आदींचे नियम त्यांना सांगत. काही दिवसांनी शास्त्रीबुवांचे शरीर फारच बिघडले. अंगावर फोड उठून ते फुटून पू गळू लागला. तेव्हा त्यांना स्वतःलाच स्वतःची किळस येऊन त्यांनी मरणांत पायोपवेशन करण्याचे ठरवले. त्यासाठी गांधीजींची परवानगी मागितली. गांधीजींनी ती दिली, पण जवळच्या कार्यकर्त्यांना सूचना केली की शास्त्रीजींचे अवसान सुटले तर त्यांना पुन्हा अन्न सेवन करू द्यावे. उपवास 7 दिवस चालला. नंतर महादेवभाईंनी कळवले की शास्त्रीजींचा निर्धार ढासळल्याचे दिसते. लगेच गांधीजींनी त्यांना पुन्हा अन्न देण्यास सुरुवात केली. नंतर ते कधी कधी स्वतःच्या हाताने शास्त्रीबुवांना मालिश करू लागले, तसेच अन्न योजना विचारपूर्वक करू लागले. उपवास, योग्य असा नियमित आहार आणि महात्म्याच्या हातची शुश्रूषा या तीनही कारणांमुळे शास्त्रीजींची प्रकृती सुधारत गेली. शरीरावरचे व्रण भरून आले आणि कांती सतेज दिसू लागले. या धर्मकृत्याचा परिणाम एवढा झाला की कुष्ठरोगाबद्दल समाजाला आधी जी घृणा वाटत असे ती नंतर कमी झाली. कुष्ठरोग लपवून ठेवण्याच्या वृत्तीला पायबंद बसला. या देशात पूर्वी ख्रिस्ती मिशनरीज काय ते कुष्ठरोग्यांसाठी रुग्णालय बांधून त्यांची सेवा करीत. मात्र यानंतर आपल्या समाजातूनही सेवक निर्माण होऊ लागले, रुग्णालय स्थापन होऊ लागली. पहिले रुग्णालय वर्ध्यापासून थोड्या अंतरावर श्री मनोहर दिवाण यांनी स्थापन केले. ते आजही दत्तपूर कुष्ठधाम किंवा मनोहर धाम या नावाने ओळखले जाते. गांधीजींनी 2 वर्षानंतर परचुरे शास्त्रींना दत्तपूरच्या कुष्ठ रुग्णालयात पाठवून दिले. तेथेच ते शेवटपर्यंत राहिले. भगवत सेवेचा हा कार्यक्रम गांधीजींनी यानंतर आपल्या 18 प्रकारच्या रचनात्मक कार्यक्रमात प्रविष्ट केला. त्याचा प्रचारही केला. निरनिराळ्या प्रांतातील सरकारांनी आपापल्या राज्यांतून कुष्ठरोगासाठी रुग्णालये स्थापली आणि त्या महान सेवा कार्यासाठी अखिल भारतीय स्वरूपाची एक समितीही स्थापन झाली. असे अलौकिक कर्म करणाऱ्या या महामानवास केवळ महात्मा म्हणावे की धर्मात्मा.
1: गांधी वंदना या कार्यक्रमात आपण ऐकत होतात धर्मात्मा गांधीजी याविषयी डॉक्टर अनिल

0: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
0: कॉम्प्युटर सायन्स,
1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
0: मायनिंग इंजिनिअरिंग,
1: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
0: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
1: मुलींसाठी मोफत शिक्षण,
0: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
1: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
0: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
1: 9021986.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: नालसा संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचे ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
3: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
4: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय.
5: आला लगेच कॉल करतो.
3: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
5: मग योग्य नंबर
3: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
5: तुम्ही तर वाचवलं ताई.
3: कामापासून नाही.
6: RBI म्हणते
7: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
8: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
9: NBA एग्रिगेटेड
8: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
9: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स.
8: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
9: 9209441985.
10: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
11: अनेक प्रश्न, अनेक शंका,
10: तर कुठे मिळेल याचं समाधान
11: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
10: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
11: कॉल करा आणि प्रश्न विचारा
10: 07172254634 या नंबरवर.
11: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
10: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
11: हॅलो डॉक्टर.
10: हॅलो डॉक्टर.
12: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
13: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
12: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
13: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
12: आकाशवाणी चंद्रपूर.
14: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
15: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाही तर तू तुझं पाय.
16: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
17: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
16: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
17: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
18: करिअरच्या नव्या दिशा. 103 मेगा

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आतापर्यंत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून ऐकत होतात.

आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कडूबाई खरात आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वैभव देशमुख यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता नाळ 2. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मी पण सचिन या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो एक निवेदन ऐका. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 मधील अर्जातील त्रुटीची पूर्तता कसे बाबत. श्रोते हो सन 2025-26 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता अर्ज करण्यात आलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहे असे अर्ज दिनांक 30/5/2026 रोजी अपात्र करण्यात येणार आहे. करिता ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यात आलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्जातील त्रुटीची पूर्तता करून अर्जाची प्रत ऑनलाईन आणि ऑफलाईन रित्या दिनांक 30/5/2026 पर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जलनगर वार्ड चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. जे विद्यार्थी दिनांक 30/5/2026 पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन रित्या कार्यालयामध्ये सादर करणार नाहीत असे विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्यास सदर विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. सदर विद्यार्थी यादी या कार्यालयाच्या सूचना फलकावर तसंच या कार्यालयाचे वेबसाईट www.acsw.chandrapur.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निवेदन संपलं.

आपण ऐकलत आयडीशी कल्पना या चित्रपटातील गीत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कमळी चित्रपटातील उत्तरा केळकर आणि प्रसन्नजीत कोसंबी यांनी गायलेलं गीत. राजेश बामगुडे यांच्या गीताला संगीत दिलं आहे अशोक वायगावकर यांनी.

या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. सकाळची 10:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सिंग्स ऑफ द ग्रेट या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पद्मावत या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि स्वरूप खान यांनी गायलेलं ए एम तुराज यांचं गीत. संगीत दिलं आहे संजय लीला बन्साली यांनी.

श्रोतेहो, एक निवेदन ऐका. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदीबाबतचे प्रस्ताव सादर करण्याबाबत. श्रोतेहो, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय अन्वये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकाचे सबळीकरण आणि स्वाभिमान योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेत सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय अन्वये सुधारणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना कायमचे उत्पन्नाचे स्रोत

स्रोत उपलब्ध व्हावे, तसंच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा म्हणून त्यांना कसण्याकरिता 4 एकर जिरायती तसंच 2 एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यायची आहे। तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबांकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2025-26 करिता अर्ज मागविण्यात येत आहे। जिरायत जमीन 4 एकर आणि बागायती जमीन 2 एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमतीपत्रास

26 करिता अर्ज मागविण्यात येत आहे. जिरायत जमीन 4 एकर आणि बागायती जमीन 2 एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमतीपत्रासह पटवारी साझा निहाय अर्ज सादर करावेत. जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील. तसंच वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मूल्य निश्चित करण्यात येईल. अर्जासोबत जमिनीचा 7-12 गाव नमुना 8 परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी तसंच कर्जबोजा नसल्याचं ना हरकत प्रमाणपत्र अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ पत्नी मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना हरकत तसंच संमती प्रमाणपत्र विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचन आणि नकाशासह अहवाल शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसंच जमीनबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आणि हमीपत्र जोडण्यात यावं. सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे. तसंच प्रत्यक्ष दिनांक 31/5/2026 संपर्क साधावा असं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांनी आवाहन केलेलं आहे. निवेदन संपलं.

बागी चित्रपटातील मोनाली ठाकूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मीत ब्रॉस यांचं. आणि यासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी चंद्रपूर केंद्र सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुहास तपस्वी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे आशिष मुजुमदार यांनी.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत. संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
1: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
1: कॉम्प्युटर सायन्स,
2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: मायनिंग इंजिनिअरिंग,
2: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
1: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
2: मुलींसाठी मोफत शिक्षण,
1: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
1: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
2: 9021986 40.

0: साधना सरगम आणि अजित कडकडे यांच्या युगलस्वरात आत्ताच आपण ऐकलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत दिलं होतं प्रभाकर पंडित यांनी.
1: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
2: NBA एग्रिगेटेड
1: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
2: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
1: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
2: 9209441985.
3: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
4: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
3: कॉम्प्युटर सायन्स,
4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: मायनिंग इंजिनिअरिंग,
4: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
3: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
4: मुलींसाठी मोफत शिक्षण,
3: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
4: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
3: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
4: 9021986400.
0: कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया सलील कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया क्लब 52 या चित्रपटातील गीत.

શ્રોતૃઓ, એક નિવેદન ઐકા. મહારાષ્ટ્ર શિક્ષક પાત્રતા પરીક્ષા મહાટેટ 2025 પરીક્ષેચે આયોજન દિનાંક 25 નોવ્હેમ્બર 2025 આયોજિત કરણ્યાત આલેલી હતી. या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 आणि पेपर 2 चा अंतिम काल दिनांक 3/2/2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेला असून, सदर परीक्षेचे अंतिम गुणपत्रक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर कार्यालयास प्राप्त झालेले आहे. गुणपत्रिक प्राप्त करून घेण्याकरिता संबंधित उमेदवारांना मूळ दस्तऐवज आणि झेरॉक्स प्रती सोबत ठेवावे. मूळ दस्तऐवज: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश प्रत, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत, DTed उत्तीर्ण गुणपत्रक तसंच प्रमाणपत्रक आणि BEd उत्तीर्ण प्रमाणपत्र तसंच गुण

पत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा, ओळखपत्र, असे आवाहन शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे. निवेदन संपलं.

जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या युगलस्वरात डबल सीट या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार स्पृहा जोशी. कार्यक्रमात आता ऐकूया निवडूंग चित्रपटातील पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनू, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजेच पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्त्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाड लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: मैत्रिणींनो, गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चला तर मग मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 10. लेखन आणि निर्मित सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं. हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: आई ग, खूप दुखतंय ग, जरा हळू लाव ना औषध. हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतंय.
4: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे. आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
5: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस ग?
1: काही नाही ग आजी, तिला सवयच आहे नुसती धडपडायची बघ.
3: ए तू चुप रे, म्हणे सवयच आहे धडपडायची. अग आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते.
5: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय? तुझ्या दादूड्याचं काम चक्क तू केलंस.
3: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना. एकटं तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम. आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी. कशाला उठायचं एवढ्या लवकर?
1: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे. तुझ्यासारखं नाही एवढंसं लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच.
3: आजी बघ ना ग कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगळलाय, किती दुखतंय माहितीये का? अण्णा मला चिडवतोय बघ ना.
4: ए राहुल, गप्प बस बघू तू.
5: अग पण रिया, झालंय काय? गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
3: नाही ग आजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला. तोल सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला. ग
4: औषध लावू दे ना मला आधी तू.
3: अगाजी खूप दुखतंय ग.
1: पण रिया, पायरी सुटली कशी? नीट बघून उतरायचं होतं ना. अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय. डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे.
4: वा वा वा वा, लगेच सुतावर उसवर्ग गाठायला निघालाय.

0: म्हणे चष्मा लागेल. चुकून झाली ती गोष्ट म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच.
1: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना आई.
2: अगं रश्मी, तो म्हणतोय तर एकदा तपासून घ्या की तिचे डोळे.
3: ए आजी, माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी. डोळ्याचं काय काढलं मध्येच आई ग, खूप दुखतय ग.
2: अगं रश्मी, किती सुजलाय ग तिचा पाय.
0: हो ना,
2: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून.
1: पण मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ.
2: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या.
1: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना.
0: हो.
1: हा मग तिने काय केलं आठवते त्या दिवशी.
0: हो चांगलंच आठवते, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत.
1: म्हणून तर मी म्हणते डोळे चेक करून घ्या.
3: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ती खिचडी.
0: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी.
3: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना. तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये. मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून.
0: छान,
3: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ.
1: तरी पण रंग गेला नसेल ना पांढरा.
2: अग भाई असं झालं तर. तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये. तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीस बघ वेंदळेपणाला. तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस.
0: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या.
1: नऊ कसले, दहा पण आले असतील.
2: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत.
1: अगं आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून तुटत होती माहितीये.
0: अगं बाई,
1: आणि विचारलं तर म्हणते कशी माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
2: अरे मोतीबिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
0: हा अहो आई, किती खर्च आला हो.
2: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
0: आपल्या पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
2: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000 रुपये भरावे लागले.
0: असं कसं काय झालं बरं.
1: अगं आजी, तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का, कदाचित ना तिने पॉलिसी काढताना ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
2: म्हणजे काय रे राहुल.
1: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%, 20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि 10% जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
0: अच्छा
2: अगं बाई, असं पण असत.
1: हा, आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
0: बरं
1: ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सहाय्य करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना ह्या आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेत अशी अडचण निर्माण होते.
2: खरं की रे.
3: ए दादुड्या, तू हे काही इन्शुरन्स कौतुक सांगूच नकोस बघ. माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा. त्यांनी मोतीबिंदूच ऑपरेशन केलं तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
0: अगं बाई,
1: अगं स्वतःलाच कसे काय भरावे लागतील पैसे, त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बर.
3: मागच्याच तर वर्षी काढली होती.
1: मग बरोबर आहे ना. अगं आज पॉलिसी काढली लगेच उद्या ऑपरेशनला गेलं असं काही गोष्टींमध्ये करता येत.
3: म्हणजे
1: त्याला आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावं लागतं.
0: वेटिंग पिरियड.
1: हा, आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आतच ऑपरेशन केलं ना.
0: बरं बरं बरं.
1: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोतीबिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा, मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
0: मग हे मोतीबिंदूलाच असतं का फक्त.
1: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावा लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत. मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
0: हा बरोबर.
1: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे, तर मग ते आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग

0: पण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
1: अच्छा,
0: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
1: बर बर, म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल अशी डिसीज असं म्हणू शकतो का आपण?
0: हो बरोबर, आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
1: बर,
2: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
1: तसंच काही सर.
3: अगं रश्मी, आजकाल ती हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिल पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
1: आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बरं का.
2: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
1: आहे की यांच्या कंपनीचा, पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
0: रिया तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा, कारण कंपनीच्या विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो, म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
3: अरे राहुल, आणि समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
0: हो अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरच काय, वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
3: खरंय रे.
0: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद, नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
3: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
2: ए आजी, पुष्पाजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती.
3: हो मग,
2: हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याचं तर फारच टेन्शन तिला.
3: खरंय बघ रिया, तुझं भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बाप रे, अगदी नाकी नऊ यायची बघ आमच्या. तिला आवडता आवडता.
2: म्हणजे तिने आताही हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.
3: काय केलं की बाई. पण रिया आता कशी घालेल ग ती, एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देतं का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो, तू म्हणती ते खरंय बरं का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं, पण तिचा विमा होता ना त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
1: अच्छा.
3: अगं पण एक गंमत झाली बरं का.
1: कसली गंमत?
3: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर्ड रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना, दोन दोन पेशंट असतात तसे. हा, तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना, तिला होती झोपेत घोरायची सवय.
1: अगं बाई
2: अय्या, म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
1: कसला आराम, झोपेचं खोबरं नुसतं.
3: खरंय ग.
0: अगं आजी, पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
3: नाही रे.
0: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
3: म्हणजे
0: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
3: हा हा.
0: मग त्यामुळे जे पॉलिसी घेतो ना आपण, तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
3: अगो बाई, असं पण काही असते काय?
0: हो. आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे साइन करून देतो, आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळत रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहत ना.
3: हो
2: दादुड्या, तुला बरीच माहिती दिसतीये.
0: अगं राजूचे बाबा आहेत ना, ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
1: अच्छा, तो राजू तुझ्यासोबत 12वीला सोबत होता तो?
0: हा बरोबर बरोबर, तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
1: अच्छा.
0: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालंच ना चांगला.
3: अरे राहुल, पण तुझं बरंय बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे?
0: मला काय गरज त्याची ग, पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमीत तेलकट समोसे कचोरी असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
1: कधी कधी आठवड्यातून
0: तेवढं चालतं ग, पण मी फिट आहे बुवा म्हणजे असं.

0: आणि मित्रांसोबत वाढदिवसाला पार्टी करताना बाकी नाही खात.
1: आता बाहेर काय करतो
2: चालते का? आता ते कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करते येत ना. तेवढं कसं आहे की राग नको नाही यायला कोणाला. पार्टीला गेल्यावर थोडस खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
0: बर.
2: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे ना मला. मग मी कशाला काढायचं ओगस तो विमा.
1: बघा लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल आजारपण दुखणं काही सांगून येतं काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काढावं कशी काळजी घ्यावी आणि स्वतःसाठी म्हंटल तर गरज नाही असं का म्हणतोस रे?
2: राजी तू म्हणतेस ते ठीक आहे पण अजून माझ वयच काय ना म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग तेव्हा तेव्हा बघू.
3: हो 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलचं दुखतंय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतंय माझा पण पाय खूप दुखतोय.
2: मग बघ पहिलं तुझं दुखणं बघ माझं राहू दे.
0: अरे गमतीचा भाग सोडा खरंच काय 40 नंतर त्या विमा कंपनीने तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवतं का रे मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिस मधला तो प्रोमो दे ना तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा तेव्हा त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला त्याचा ते विमा होता ना त्याचं वय तरी काय होतं बरं सांगा बरं.
2: आठवते आठवते.
1: हा पण मी काय म्हणते राहुल
2: काय
1: कुठलीही गोष्ट काय सांगून होत नसते रे.
2: ते पण आहे म्हणा.
1: आता या रियाचंच बघ तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चीवर पाणी टाकायला?
0: नाही
1: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं
2: असतं
1: किंवा तो प्रमोद त्याला माहिती असतं ऍक्सिडेंट होणार आहे तर तो फिरायला गेला असता का? नाही
2: नाही गेला असता. अगं आजी त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
0: तेच म्हणतीये मी त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं
2: ते
0: काही कोणी वाटून घेऊ शकलं का? पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा.
1: बरोबर. राहुल एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला त्याला. आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की
2: नाही?
0: आणि आई तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बर का. हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
1: पटलं रश्मी तुझं अगदी पटलं बघ मला.
2: बरोबर आहे तुम्ही सर्व म्हणताय ते पण आगाई त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
3: हो मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
0: हो ना तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्ट्यांसाठी?
2: ए रिया शांत बस.
3: ए दादुड्या आई ग किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
0: ए राहुल
3: किती दुखतोय माझा पाय बघ बरं. भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय? माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी आधी दुखतोय खूप.
0: अगं हो हो लावते ना तुला औषध लावते ना थांब तू तू हलू नको बरं.
1: अगं रश्मी तिच्या काय मागे लागलीस जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
0: हो चालेल चालेल. आई आंबे हळद कोणते डबे?
1: पिवळी डबी आहे बघ घे त्याच्यातनं पटकन.
0: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी
1: म्हणूनच सवय असावी.
3: ए आजी आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार?
2: अगरिया कसं माहिती का लोहे को काटता हे लोहा.
1: अग मग तुला बरं नाही व्हायचंय का लवकर म्हणून लावते घरी या.
2: हो हो आजी चांगला गरमच लेप लावर की एकदम असं गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
0: हो तिच्या चटक्यातून फायदाच होणार आहे बरं का राहुल. हा तिचा पाय लवकर बरा होईल पण मला काय वाटतं की तुलाही चटक्यांची गरज आहे.
2: आता मला कशासाठी चटके बरं मी काय केलं तेव्हा?
1: अरे तुला परिस्थितीच कळत नाही बाहेर राहून बघ जरा म्हणजे घरच्यांची घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
0: खरंय आई मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे हळद व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
1: मग
2: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करेसो आज कर
0: आज करेसो अब
3: पल में

0: परले होएगी
1: फिर करेगा कम।
2: ऑफिस ची वेळ 23 क्लास,
3: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं।
2: चला जगूया मस्त मजेने,
0: होऊया जरा हलकं फुलकं,
3: हलकं फुलकं, हलकं फुलकं।
4: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 10 ऐकलात। लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादर करते नयन पवार।

मैत्रिणीनं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. मैत्रिणीनं आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची. मैत्रिणींनो, सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय, या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते. मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो. तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट. याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू. यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकंसं वाफवूनही घेऊ शकतो. मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं. आणि बरं का मैत्रिणींनो, यात

0: प्रथिन म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. मैत्रिणींनो आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी. अनिताताई तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार ताई.
0: अनिताताई आपण जवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात. तुमच्या या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली.
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं. आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो. मी ह्याच परिस्थितीने गरिबीमधनंच मी पण वरती आली आहे, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं.
0: अगदी छान. अनिताताई महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली.
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी झगडताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलं. तर त्यामुळे माझी आई आणि माझी ताई ह्या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत. म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई, आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्व होतं, आईनंतर ताईला पण. आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणजे मी माझं लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं.
0: अच्छा.
1: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले. त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर मी वुमन स्टडीमध्ये MA सुद्धा केलं. आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळं मी ह्या क्षेत्रामध्ये जे टिकून आहे आणि ते सगळं शिकत शिकत गेल्यामुळं पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली.
0: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं. आणि तर ताई आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमक्या कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे.
1: ताई मी जे काम करते जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना मनाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिंमत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे. म्हणजे जे स्लम एरिया असतील या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते.
0: आणि तर ताई तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात.
1: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत. परंतु आत्ता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे तर ह्या प्रमाणांचा इतका प्रभाव म्हण की असर म्हण महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीच्या पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे. तर त्या खरोखर मनातून घाबरतात, पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशीबी येऊ नये. म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आत्ता आपण ज्या पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे याला सगळेच घाबरतात.
0: अगदी अगदी. तर अनिताताई घरगुती हिंसाचाराच्या या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतं.
1: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो.

0: शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठंतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं, म्हणजे जुनी म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे बुमऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज, म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही, एखादी जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघतं.
1: जेव्हा अतिप्रमाणात
0: त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस त्या कुठंतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात, सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा, खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
1: अगदी अगदी बरोबर. मग आणि मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
0: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं की निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो. तिच्या घरी तिच्या आई वडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल, काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाचे 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतं. कारण म्हणजे ती कमवतीये, कष्ट तिचे आहेत, शारीरिक श्रम तिचे आहेत, पण तिचा त्या संपत्तीवर म्हण किंवा त्या पैशावर म्हण अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा व्हायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल, आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधन होते त्यातनं ती बाहेर पडली आहे, ती आता इतकं सगळं सहन करू शकत नाही, पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडं त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात तर त्याचा विचार करा ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेरी जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायची गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असावात. जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं, म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर त्या अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की म्हणजे का तिने, कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते, 6 वाजेपर्यंत काम करते तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केलं तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर
0: नाही मिळत तसं तिच्या कुटुंबामध्ये. आणि घरामध्ये आल्यानंतर पण सगळे कामं तिच्यावर करणं, तिला हातभार न लावणं, तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होते. आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही आणि न सांगितल्यामुळे हा जो तिचा मानसिक जो हे असतं धक्का असतो म्हण की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हण मग ती काहीतरी चुकीचं आपण म्हणतो की नाही. घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं, पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्तही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जातं. अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो याचं प्रमाण पण आहेच की मॅडम, आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाही आहेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनचं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती. म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन, म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं पण त्याचंही म्हणजे संसार चालवणं ही तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते.
1: तिला सगळं
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं

0: आपण शब्दात पण नाही सांगू शकत, कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवतात, तर असे आहेत ना माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगणीला लागतं मॅडम,
1: कठीण होऊन जातं. आणि तर ताई जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही,
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळं कधी आपल्या ह्या विचारावर जे आधारित असतं, कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल, तसं तसेही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं, तिला कुठं म्हणजे समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉन्ट मारणं, मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला, सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का, त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
0: याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारती, किंवा आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं, या भीतीपोटी पण त्याच होणारा अन्य शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणते जुनी म्हणे की कोर्टाची पायरी आपण चढायची नसती, त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण, पोलीस स्टेशनची पायरी म्हण, ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो, तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का, किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती, किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, ह्या भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाहीत, सहन करतात.
1: मग आणि तिथे ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतायत, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितलेल्या आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
0: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिला समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम, फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही ते म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचारतात, खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे एक मैत्रिणीला सांगायची, जसं आज मी तुम आपण चर्चा करतो तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का, त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते, ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथेही सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं. आणि ज्या समस्वतासाठी लढायची तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये तर मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे, पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं. बरं, मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना, म्हणजे त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतं शेतकरी असेल तर, फवारणी करणे, नांगरट करणे, म्हणजे हे जे जड काम आहेत हे जड कामं महिला तर काही करू शकत नाही, ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं आणि त्याचं काहीतरी, त्याच्यामुळे महिला
1: लांछन लावलं,
0: हा लांछन लावलं जातं की हे असं का, मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं, घाबरतात. शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि ते ताई जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय, तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
0: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही सगळेजण जिकडे बघा तिकडे म्हणतात मग काय काम करतोय महिला सक्षमीकरणाचं काम करतोय, पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
1: अगदी
0: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे म्हणजे तिचा ती नवऱ्यावर असू दे मुलावर असू दे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे.

0: तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावं लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी माहेरच्या म्हणजे माझ्या 4 पैशाचं जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिच्या हक्काचे पैसे तिच्या पदाला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. मग अनिताताई तुम्ही एवढं सगळं करतायत, महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतात, तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते, तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी?
0: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं, इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना

0: कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी?
1: ते जेव्हा म्हणजे मला माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं, इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं, म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना, का ती स्वतः स्वतः विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितींना बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत, बऱ्याच महिलांच्या घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कोणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आदर असो तो मिळत नाही वेळेवर, मग अशा महिलांनी काय करायचं, कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना मॅडम, धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात. तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
0: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत, अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्या
1: याच्यामध्ये मॅडम, जसं तुम्ही म्हटलं की ज्या योजना आहेत जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही. पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता तुम्ही जर मदत यांना मागितली, 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं. तर अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी असे सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवतच असते. आणि ज्यांना गरज पडली, ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मीही देते.
0: कुठलेही किंतु परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि तिथेही तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
1: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा तिच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते. पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी कोणी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे. कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळ तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
0: अगदी अगदी.
1: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एक तर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस ती तिची जीव ओढताना होते ते खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
0: सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी सांभाळणे,
1: तिच्या मुलांचं सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते, आनंदाने करते. जर तिचं मुलगा जर आता समज ती बाहेर कामाली, घरी मूल सोडून गेली तर मुलांना त्यांचंच खाणंपिणं, त्यांच्याकडे तिचं अर्धं लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
0: अगदी अगदी. आणि ताई तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेलं आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तर खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना?
1: नक्की ताई. हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे. कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझा संपर्क सगळ्यांसोबत असतो. पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटले की नाही एखादी

0: हे सांगा एक किस्सा सांगेल तुम्हाला की ज्या आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात, आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपल्याने ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कोसं दूर होतं, आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट. म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेरी यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही.
1: बापरे.
0: आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगार आणि फुला अधिकारी अशी गोष्ट होती तिची. म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीन अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं, आणि एवढं सगळं करूनही समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं. तिचं कवळं होय त्याच्यामुळं कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसरत होती. मग तिने हे सगळं करत करत गेली, पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार हे चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यांना दिसत नाही. तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं. आणि हॉटेल होतं ना, हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाऱ्याने तिला मारलं होतं.
1: बापरे.
0: आणि झाऱ्याने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं. तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहीत नाही मार लागला, पण तिच्या डोळ्याला एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी म्हणजे नाही ठेवणार, हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जाता येईल यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून, कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही, आहे त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशनपर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊन हे काहीच होणार नाही. माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगीनं आणली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमातनं मला जेव्हा भेटली आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झाले आहेत, हे काय करू शकते. पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम. म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी आणि सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांचं एखादं आवडतं होऊन राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेलं यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: म्हणून मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली तेव्हा ती जेव्हा घडवती ना इतकं छान लिहिती ती, आणि लिहिताना पण बिनधास्त लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कोणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा हिचं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये, आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान, किती छान. तर अनिता ताई की वर्ष काम करतात तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारतं.

0: घरी हो म्हटलं तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विकते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडती तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते पण याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्याजवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला, की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कलागुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे नेकी उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि तर ताई जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्यांकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितकं आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं स्वप्न येणार जगणं. त्याच्यामुळं तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्ही समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळं तिने स्वतः स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ तिने घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता इतक्या सगळ्या घटना घडतात आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
1: अगदी अगदी. खूप छान अनिताताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करत आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे. आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळमध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आलं आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मैत्रिणो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं आहे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.
2: प्रिय चॅनल विविध भारती, कुछ ही पलों में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली. यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे. सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपयोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI ने गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED ने केला आहे. विहित प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी

कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ईडीनं म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भुज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. सीबीएसई माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधु जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गमुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीटेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची

0: मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्य महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यामुळे 2030 $1 trillion डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल, डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल, डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं.

0: देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खी उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी ही त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. या संदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आताही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या BMS अभ्यासक्रमाच्या 3rd वर्षाचा अर्थात 6th सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा, विविध क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर भर, राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान, राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती, आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6
2: हम भी करने लगे हैं दीदी, इसे 10-12 साल से भी ज्यादा हो गए.
3: क्या बात है, बहुत अच्छी सी बात है. और आपके शहर में क्या चीज सबसे ज्यादा प्रसिद्ध है
2: दीदी? हमारे शहर में तो मतलब जो रामपुर की जो मशहूर चीज है वो है चाकू.
3: अच्छा अच्छा.
2: कहना चाहती हूँ जो लाइना आपके लिए, हम वो नहीं जो मतलब तैयार किया करते हैं, हम वो नहीं जो

नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा दिवस हा खास आहे, कारण आज जगभरात साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे. निसर्गानं आपल्याला दिलेली झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, जंगल हीच आपल्या पृथ्वीची खरी श्रीमंती आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध सजीवांचं अस्तित्व आणि त्यांचं परस्परांशी असलेलं नातं. यावर्षीची अर्थात 2026 या दिवसाची थीम आहे हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद साधत विकास करणं.

मित्रांनो, आपल्या निसर्गात जसे विविध रंग आहेत तशाच आपल्या भारतीय संगीत विश्वातही अनेक सुरांचे रंग आहेत आणि त्या रंगांना आपल्या आवाजानं खुलवणाऱ्या एका महान गायिकेचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. तर आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुरांची राणी म्हणल्या जाणाऱ्या आशा भोसले या अफलातून संगीत प्रवासाबद्दल. चला तर मग सुरेल आठवणींच्या या सफरीला सुरुवात करूयात.

काय भन्नाट एनर्जी आहे ना या गाण्यात. आशाताईंनी आपल्या आवाजानं हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते प्रसिद्ध अभिनेते आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातूनच त्यांना संगीताचं वातावरण असल्यामुळे अगदी लहानपणापासून संगीताशी त्यांचं नातं जुळलं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खूप लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष. पण हा संघर्षच पुढे एका दैदिप्यमान कारकिर्दीचा पाया ठरला आणि 1948 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं, सावन आया. त्या काळी लता मंगेशकर यांचं मोठं वर्चस्व होतं, पण आशाताईंनी देखील स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. कॅबरे, गझल, रोमॅन्टिक, पॉप, लोकसंगीत, कोणताही प्रकार असो, आशाताईंचा आवाज अगदी फिट. याचबरोबर ऐकूयात त्यांचं आणखी एक अजरामर गाणं.

मित्रांनो, आत्ता ऐकलेलं गाणं म्हणजे तरुणाईचं एक वेगळंच प्रतीक बनलं होतं. आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांची जोडी तर हिंदी संगीत विश्वातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. आर डी बर्मन यांच्या प्रयोगशील संगीताला आशाताईंच्या आवाजाची भन्नाट अशी साथ मिळाली आणि मग काय, तयार झाली असंख्य सुपरहिट गाणी. ओ हसीना जुल्फोवाली, ये मेरा दिल, महबूबा महबूबा, चुरा लिया है तुमने, अशा कितीतरी गाणी आजही आपल्या प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये आहेत, हो की नाही? आणि विशेष म्हणजे आशाताईंनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, खट्याळपणा आणि भावनांची खोली हे सगळंच त्यांना वेगळं बनवतं. आता ऐकूयात प्रेमाच्या भावना अलगद व्यक्त

किती सुंदर शब्द आणि त्याहून सुंदर आशाताईंचा हा आवाज. मित्रांनो, आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. पण एवढ्या यशानंतरही त्यांचा स्वभाव अतिशय साधा आणि नम्र राहिला. गायनासोबतच त्यांना स्वयंपाकाचीही आवड होती. दुबई आणि कुवैतमध्ये त्यांच्या नावाची रेस्टॉरंट्स देखील आहेत. आशाताईंच्या कारकिर्दीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार स्वतःला बदलतं ठेवलं. 90s त्यांनी AR रेहमान सोबत देखील काम केलं आणि पुन्हा एकदा तरुणाईची फेवरेट गायिका बनल्या. याबरोबरच कार्यक्रमात

वा, गझल असो किंवा कॅबरे, प्रत्येक शैलीमध्ये आशाताईंनी स्वतःचा ठसा उमटवलाय हे यावरून लक्षात येत आहे. उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या गायकीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातल्या प्रत्येक गाण्यात एक नजाकत, एक शालीनता जाणवते. मित्रांनो, कलाकार मोठा असतो तो फक्त त्याच्या यशामुळे नाही, तर त्याच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे. आशा भोसले यांचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आणि याबरोबरच आता कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आपण वळत आहोत. तर जाता जाता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे एक धम्माल असं गाणं.

काय जबरदस्त स्टाईल होती ना अशा ताईंच्या आवाजात. कोणतंही गाणं ऐकलं की आपण अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं, आणि ते गाणं ऐकल्या ऐकल्या त्याचे बोल आपल्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. जसे संगीतामध्ये वेगवेगळे सूर मिळून सुंदर मैफिल तयार होते, तसंच पृथ्वीवरील वेगवेगळे सजीव मिळून आपलं हे जग सुंदर बनवत असतात. म्हणूनच निसर्ग जपा, पर्यावरण जपा, आणि आपल्या संस्कृतीसोबत आपल्या पृथ्वीचीही काळजी घ्या. आजच्या या युववाणी कार्यक्रमात आपण अनुभवला आशा भोसले यांच्या सुरेल प्रवासाचा एक छोटासा भाग. याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आजची गाणी ऐकल्याबरोबर तुम्हाला देखील फ्रेश वाटलं असेल आणि तुमचा मूड छान झाला असेल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छानशा कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती आहे. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले, त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही, डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचं ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज नागपुरात केंद्र सरकार आणि भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आलं. शहरातील व्हरायटी चौकात कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेटचं वाटप करत वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या 4 महिलांवर वाघानं हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना आज घडली. 45 वर्षीय कविता मोहुरले, 40 वर्षीय अनिता मोहुरले, 40 वर्षीय संगीता चौधरी आणि 35 वर्षीय सुनीता मोहुरले अशी मृत महिलांची नावं आहे. सर्व महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून जंगलात तेंदूपत्ता संकलनाचं काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर झडप घातली. या भीषण हल्ल्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलंय. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी वाघाचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होते आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. संदीप जगन्नाथ देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी देशमुख यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंग आणि अमरावती विभागाचे आयुक्त अरुण डोंगरे उपस्थित होते. संदीप देशमुख हे अपर आयुक्त आणि विशेष निबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा लाभ आयोगाच्या कार्याला होणार असल्याचं आयुक्त श्रीवास्तव यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1 सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून जंगलतोड, शहरीकरण, पाणीसाठ्यातली घट आणि प्रदूषण यामुळे हवामान बदल तीव्र होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. वृक्ष लागवड, जलसंधारण, हरित क्षेत्र वाढवणं आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवावं अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी मे जून परीक्षा 27 मे पासून सुरू होत असून अमरावती विभागात 84 परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात यासाठी यंदा प्रथम सर्व केंद्रांवर एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका डाऊनलोड पासून उत्तरपत्रिका सीलिंग पर्यंत संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली होणार आहे. तसंच भरारी पथकांमध्ये प्राचार्य दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नीट, सेट आणि पीएचडी पात्रता धारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळच्या पुसद इथं पोलिसांनी सापळा रचून गांजा तस्कराला रंगेहात अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धनकेश्वर मंदिर परिसरात असलेल्या पाचपीर बाबा दर्गाजवळ आरोपी शेख कलीम शेख हाजी याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 3 किलो 436 ग्रॅम गांजा आढळून आला. वसंतनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.66 घनमीटर म्हणजे 31.24% शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वालमाझरी आणि केसवाडा हे जुने मालगजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याच्या शक्यता कमी झाल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे.

0: शहरी भागात पिण्याच्या पाण्यावर ताण वाढल्यानं प्रशासनासमोर उपलब्ध साठा पिण्याच्या वापरासाठी राखण्याबरोबरच इतर वापरासाठी कडक नियोजन करण्याचं आवाहन आहे. आधुनिक भारताचे जनक, स्त्री सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते, ब्राह्मो समाज संस्थापक राजाराम मोहन रॉय यांना आज जयंती दिनी अभिवादन करण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजाराम मोहन रॉय यांना आदरांजली वाहिली. सती प्रथेसारख्या अमानवी रूढी, अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा देत त्यांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीला बळ दिलं. त्यांची प्रगतीशील विचारसरणी, समाज सुधारणेसाठीचं समर्पण आणि दूरदृष्टी देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील, असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर खाली उतरताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. अरुण कुमार तिवारी आणि संदीप अरे अशी मृत गिर्यारोहकांची नावं आहेत. अतिशय थकव्यामुळे आणि शारीरिक क्षमतेचा अतिरेक झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय. माहितीनुसार संदीप अरे यांनी बुधवारी तर अरुण कुमार तिवारी यांनी गुरुवारी संध्याकाळी एव्हरेस्ट सर केला होता. याच मोहिमेत एकूण 274 गिर्यारोहकांनी एकाच दिवसात एव्हरेस्ट सर करून नवा विक्रम प्रस्थापित केला. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं या आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात अत्याधिक उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून हा अलर्ट उद्या अकोल्यासह अमरावती आणि वर्धा इथं कायम राहणार आहे. याशिवाय आज आणि उद्या नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आज दुपारी नोंदवलेल्या तापमानानुसार चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 46.6 सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा इथं 46.5, ब्रह्मपुरी इथं 46, गडचिरोली आणि अमरावती इथं 45.6, नागपूर इथं 45.2, गोंदिया इथं 44, तर बुलडाणा इथं 39 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या 25 आणि 26 रोजी तापमानात किंचित घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्तपदी संदीप जगन्नाथ देशमुख यांची नियुक्ती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अपने आप रातों में चिमनी सरकती है.
2: जब नींद कहीं दूर भाग जाती है तब विविध भारती बन जाती है एकाकीपन की स्थिति.
3: एक तेरा साथ हमको दो जहां से प्यारा है.
2: विविध भारती से गूंजते हैं कुछ अनमोल नगमे.
3: तेरा जवाब नहीं
2: छिड़ता है मोहब्बत का राग.
3: प्यार का राग सुनो रे.
2: बजता है छाया गीत विविध भारती से.
3: सदा ही है सदा रहेगी.
2: तो सुनिए रोज रात 10 बजे छाया गीत सिर्फ विविध भारती पर.
4: और आइए अब सुनते हैं फिल्म एक नजर का दो गाना. आवाजें मोहम्मद रफी और लता मंगेशकर की, शब्द मजरूह सुल्तानपुरी के हैं और धुन लक्ष्मीकांत प्यारेलाल की है.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 1,09,85,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या

मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोकलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सीव्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळं या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची CBI चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी PV कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी CBIचा तपास वेगानं सुरू आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे.

राज्यात काही ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1° सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँडमध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वेमध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले. या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE च्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि UAE दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल. 2015 मध्ये पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा UAE चा 8वा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल. मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी करणारा UAE हा पहिला देश होता. 2022 मध्ये दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला CEPA म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली. आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत UAE धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचा विस्तार. या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली. त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता, प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. UAE कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG च्या पुरवठ्याबाबतही करार झालाय. UAE हा भारतासाठी खनिज तेल आणि LPG चा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळं हा करार अत्यंत महत्वाचा आहे. UAE नं 2027 पर्यंत फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाईपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनल मधून थेट कच्चं तेल आणि LPG भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय UAE ची तेल कंपनी ॲडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे, तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वडिनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्ध

0: म्हणजे सेमी कंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्या दृष्टीनं हा करार भारताच्या भविष्या पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स हे भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्या जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रूपांतरित झाले असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळं ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 पर्यंत 20 अब्ज युरोपर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवलंय. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास, को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन, को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी संरक्षण आराखड्यावर स्वाक्षरी किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
1: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला. त्यातून गुजरातमध्ये सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पाचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
0: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते, बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमी कंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झालेत त्याच्यामध्ये भारतीय कापड, चामडं, दागिने, ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमी कंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फॉर

0: मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे एमएसएमई ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे ग्रीन हायड्रोजन, त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं देखभाल असतं याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि आयटी प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. एमएसएमई आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमी कंडक्टर निर्मिती भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि यूएईचे अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 trillion अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
1: श्रोते हो, कोणत्याही 2 देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,
0: या दृष्टीने 2 बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राजकीय किंवा आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते याचं हे उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास डाईक, थोडस उच्चारायला अवघड असं नाव येते पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरात मधले जो खंबातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफलास डाईक या धोरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा दौरा केवळ तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्षा ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळं भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं

0: एक विश्वासार्ह सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंदकर.

0: माझा शिवार
1: माझा शिवार
0: माझं घर।
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये
3: मी बंडू लेनगुरे
2: आणि मी गौरी गोबाडे
3: आपलं स्वागत करीत आहोत। श्रोतेहो, आज भारतीय सौर 2 ज्येष्ठ शके 1948 अर्थात शुक्रवार दिनांक 22 मे 2026।
2: बंडू, आज 22 मे आहे बरं? 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर जैव विविधता दिवस म्हणून साजरा केला जातो।
3: बापरे बापरे, केवढा मोठा शब्द तू सांगून राहिलेली आहे। जैव विविधता म्हणजे काय नेमकं?
2: अरे, जैव विविधता हा शब्द फक्त मोठा आहे, समजायला अतिशय सोपं। बघ, जैव म्हणजे सजीव आणि विविधता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे सजीव गुण्यागोविंदाने नांदतात, ती म्हणजे जैव विविधता। आता मला म्हणशील की तू आपल्या माझं घर माझं शिवार मध्ये हिला काय काम पडलं बाबा जैव विविधतेचं, पण आपली शेती एक वावर आपलं शेत हे सुद्धा एक जैव विविधतेचं उत्तम उदाहरण आहे बरं का?
3: नक्कीच ना। बघ ना, आपल्या शेतामध्ये गांडूळ असतात किंवा विविध जीवाणू किंवा सूक्ष्म अशी घटक असतात जे आपल्या शेतीसाठी आवश्यक असतात, त्यासोबतच अनेक पक्षी सुद्धा असतात जे आपल्याला आपल्या शेतकऱ्यांसाठी कामाचे सुद्धा असतात।
2: बरोबर। बघ, तू जैव विविधता शब्द कठीण म्हणत होता की नाही पण तुला कळलं ना काय म्हणत आहे?
3: नक्कीच।
2: तर ही अशी जैव विविधता ही आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहे बरोबर?
3: हो, कारण आज आपण जर बघितलं की अनेक अशा वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत।
2: बरोबर।
3: उदाहरण तुला सांगतो, पूर्वी गावाच्या बाहेर कुठलं जर जनावर जर मरण पावलं तर असा एक घिरट्या घालणारा एक पक्षी असायचा, काय बरं त्याचं नाव?
2: हा, गिधाडाबद्दल बोलताय तू?
3: ग्रामीण भागामध्ये काय व्हायचं की समजा एखादा जनावर मरण पावला तर आपल्याला अगदी लक्षात यायचं की तिथे काहीतरी मरण पावलेलं।

0: आहे, हे कशावरून कळायचं आपल्याला? कारण खूप सारी गिधाड त्या ठिकाणी एकत्र आपल्याला ती दिसायची आणि त्यावरून आपल्याला कळायचं की इथे काहीतरी मरण पावलेलं आहे. पण आज तुला असं दिसतं का?
1: नाही न रे, तू सांगितलं म्हणून ते नाव मला आठवलं गिधाडाचं, नाहीतर आता म्हणजे त्यांचं नामोनिशान राहिलं नाही अशी परिस्थिती आलेली आहे.
0: फारच कमी आपल्याला हा पक्षी आपल्याला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचे जी पक्षी असतील किंवा जनावर असतील किंवा वनस्पती सुद्धा आज आपल्याला कमी होताना दिसतायत आणि हे आपल्या निसर्गासाठी चांगलं नाही. कारण निसर्गामध्ये विविधता असणं हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण एकसारखेपणा जर असेल किंवा एकच गोष्ट असेल तर निसर्ग नष्ट होण्याच्या मार्गावर जाईल आणि त्याचा संपूर्ण परिणाम आपल्या सर्वांवर होईल.
1: या गिधाडांकडे तेच काम होतं की मृत झालेले जे प्राणी आहेत त्यांच्या त्या मांसाचं विघटन करणे, जेणेकरून कुजणे सडणे ह्या प्रक्रियेमुळे त्याचा दुर्गंध सुटणार नाही आणि त्या मृत झालेल्या प्राण्याच्या मांसाची परस्पर विल्हेवाट लावली जाईल.
0: बरोबर. आणि म्हणूनच गिधाडाला स्वच्छता दूत असं म्हणतात.
1: अगदी. पण मी काय म्हणत आहे, आपण असं चर्चा करण्यापेक्षा या जैवविविधतेचं शेतकऱ्यांसाठी काय महत्व आहे याबद्दलचं भाषण आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकूया.
0: हो नक्कीच. तर गौरी, आज आपल्या शेतकरी बांधवांना धान संशोधिका आसावरी पोचट्टीवर राहणार तडोधी आणि विषय तर तुला माहितीच आहे. काय
1: तू सांगून देखील एकदा
0: शेतकऱ्यांसाठी जैवविविधतेचे महत्व ऐकूया हे भाषण.
2: नमस्कार श्रोते हो, सर्वप्रथम आकाशवाणीला त्यांच्या या कारकिर्दीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आकाशवाणीने गेली अनेक दशके समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने केले आहे, मग ते माहिती संस्कृती शिक्षण या विविध क्षेत्रात असो. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक प्रेरणादायी विचार, नवीन तंत्रज्ञान तसेच ज्ञान हे सर्व पोहोचवण्यात आकाशवाणीचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. आज अशाच या जनमानसाशी जोडलेल्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन या निमित्ताने आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत आणि तो विषय आहे शेतकऱ्यांसाठी जैवविविधतेचे महत्व. श्रोते हो, सुरुवातीला आपण जैवविविधता म्हणजे नेमके काय हे समजावून घेऊया. आपल्या आजूबाजूला असलेली वेगवेगळी वनस्पती, झाडे, पिके, पक्षी, प्राणी, कीटक, सूक्ष्मजीव यांची जी विविधता आपल्याला दिसते, आढळते त्यालाच जैवविविधता असे म्हटले जाते. या सुंदर सृष्टीतील निसर्गातील प्रत्येक जीव हा एकमेकांशी जोडलेला असतो आणि हीच साखळी शेतीला खरा आधार देते. पूर्वीच्या काळी आपल्या शेतांमध्ये अनेक प्रकारची पिके असायची, ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा, भाजीपाला, फळझाडे, औषधी वनस्पती हे सर्व एकाच परिसरात पाहायला मिळायचे. त्यामुळे काय तर जमीन सुपीक राहायची आणि शेतकरी सुद्धा सुरक्षित राहायचा. मात्र आज सगळ्या पद्धती बदलल्या आहेत. अनेक ठिकाणी एकाच पिकावर अवलंबून राहण्याची पद्धत वाढत चालली आहे आणि त्याचमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. पूर्वी आपल्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये हजारो पारंपरिक पिकांच्या जाती अस्तित्वात होत्या. फक्त आपल्या भारतामध्येच 1960 पूर्वी फक्त एकच भाताच्या सुमारे 1,10,000 अधिक स्थानिक वाण अस्तित्वात होते आणि याचा उल्लेखही आढळतो. आणि या सगळ्या जाती ह्या वेगळेपणा घेऊन होत्या. काही जाती सुगंधित होत्या तर काही कमी पाण्यात आणि दुष्काळी परिस्थितीतही तग धरणाऱ्या होत्या, तर काही पूर परिस्थितीतही टिकून राहणाऱ्या होत्या, तर विशेष म्हणजे काही पोषण मूल्याने समृद्ध आणि आरोग्यासाठीही तेवढ्याच उपयुक्त होत्या. ही सगळी जी विविधता होती ती आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी, अनुभव

हमारे निसर्गाशी असलेले घट्ट असे त्यांचे नाते होते. परंतु आज ही जैव विविधता किंवा ही जैव संपत्ती झपाट्याने कमी होत चाललेली आहे. आणि श्रोते हो, ही खूप गांभीर्याची बाब आहे. जागतिक अन्न संघटनेच्या अहवालानुसार गेल्या 100 वर्षांमध्ये जगातल्या जवळपास 75% कृषी जैव विविधता ही नष्ट झालेली आहे. विशेष म्हणजे आज जगभरातील शेती ही प्रामुख्याने मुख्य 3 पिकांच्या भोवती केंद्रित होत चाललेली आहे. आणि ते म्हणजे भात, गहू आणि मका. आज अनेक स्थानिक जाती कायमच्या हरवत आहेत आणि त्याचमुळे त्यांच्या सोबत त्या जाती असलेले विशेष गुणधर्मही नष्ट होत चाललेले आहे. मित्रांनो, जैव विविधता शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारे उपयोगी आहे. आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया की ही कशा प्रकारे उपयोगी आहे. सगळ्यात महत्वाचा पहिला उपयोग म्हणजे जैव विविधतेमुळे जमिनीचे आरोग्य आणि सुपीकता चांगली राहते. जमिनीत असलेले गांडुळे, बुरशी आणि सूक्ष्मजीव माती भुसभुशीत ठेवतात. ते सेंद्रिय पदार्थांचे खतामध्ये रूपांतर करतात आणि त्याचमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि रासायनिक खतांचा खर्चही कमी होतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जैवविविधतामुळे नैसर्गिक कीड नियंत्रण होते. आणि अनेक सूक्ष्मजीव शेतीसाठी मित्र म्हणून काम करतात. हे सर्व जीव हानिकारक किडींना नियंत्रणात ठेवतात आणि त्यामुळे साहजिकच रासायनिक फवारण्यांची गरज ही कमी होते आणि खर्चही वाचतो. तिसरा महत्वाचा उपयोग म्हणजे किंवा फायदा म्हणजे जैवविविधतेमुळे परागीभवन होते. निसर्गातल्या या मधमाशा, फुलपाखरे आणि इतर राजव फुलांवर बसणाऱ्या कीटक आहेत त्या परागीभवन करतात आणि त्यामुळे फळे, भाजीपाला आणि इतर पिकांचे उत्पादन वाढते. श्रोते हो, अशा या उपयुक्त जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज हवामान बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत. अनियमित पाऊस, वाढते तापमान, दुष्काळ किंवा पूर परिस्थिती, गारपीट आणि नवीन वेगवेगळ्या कीड रोग यामुळे शेतकरी सतत चिंतेत आहे. अशा परिस्थितीमध्ये ही जी जैवविविधता आहे ती शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरते. ते कसे? जर शेतकरी फक्त एकाच पिकावर अवलंबून असेल आणि समजा ते पीक नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झाले तर मोठे नुकसान होऊ शकते. पण जर मिश्र पीक पद्धती लावली तर त्यातले काही ना काही उत्पन्न तर नक्कीच मिळते. म्हणूनच विविध पिके म्हणजे खरे तर शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक विमा संरक्षण आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आज जगभरामध्ये पुन्हा तृणधान्यांचे महत्व वाढत चाललेले आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, कोदो, कुटकी यांसारखी ही जी तृणधान्य आहे या कमी पाण्यात टिकतात, भरपूर पोषण मूल्यांनी समृद्ध आहे आणि हवामानाच्या बदलांना तोंड देण्याची ताकद या सर्व तृणधान्यांमध्ये असते. पूर्वी गरिबांचे अन्न म्हणून ओळखली जाणारी ही तृणधान्ये आज सुपर फूड म्हणून जगभरात लोकप्रिय होत आहे आणि म्हणूनच याचे महत्व धरून संयुक्त राष्ट्र संघाने 2023 आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले आणि जगाला या पिकांचे महत्व पटवून दिले. श्रोते हो, जैवविविधता संवर्धनासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्थानिक बियाण्यांचे जतन करणे. पूर्वी शेतकरी स्वतःचे बियाणे जतन करायचे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा जायचा. आज पुन्हा त्या परंपरेला बळ देण्याची गरज आहे. गावागावात बीज बँक उभ्या राहायला हव्यात. पारंपरिक जातींचे दस्तऐवजीकरण झाले पाहिजे. स्थानिक अन्न पद्धतींना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे, तरुण पिढीला या वारशाचे महत्व समजून

0: जाऊन सांगितले पाहिजे. आज अनेक वर्ष शेतकरी स्वतःच्या पाठीवर दुर्मिळ धान्यांच्या जाती जपण्याचे काम करत आहे. काहींना तर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे. ही खरंच शेतकऱ्यांसाठी आशादायी आणि प्रेरणादायी बाब आहे. श्रोते हो, जैव विविधता ही केवळ शेतीपुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या आरोग्याशी, पोषणाशी आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी जोडलेली असा दुवा आहे. आज अनेक स्थानिक धान्यांमध्ये लोह, कॅल्शियम, प्रोटीन आणि तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच जैव विविधता जपणे म्हणजे केवळ बियाणे जपणे नाही, तर निरोगी समाज आणि सुरक्षित भविष्य घडवणे आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी पुन्हा नाते जोडण्याची, स्थानिक अन्न पद्धती स्वीकारण्याची आणि आपल्या मातीतल्या बियाण्याचा अभिमानाने सन्मान करण्याची. कारण बीज वाचले तर शेती वाचेल, शेती वाचली तर अन्न वाचेल आणि अन्न वाचले तरच मानव जातीचे भविष्य सुरक्षित राहील. श्रोते हो, जैव विविधतेमध्ये झाडांचे महत्व देखील अत्यंत मोठे आहे. झाडांची मुळे ही खर तर निसर्गाची बिनखर्चाची पाइपलाईन असते. मोठी झाडे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचे काम करतात आणि त्यामुळे भूजल पातळी टिकून राहण्यास मदत होते. चिंच, जांभूळ, आंबा, मोह, निंब, अर्जुन यांसारखी मोठी वृक्षे आपल्या परिसरात असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वड आणि पिंपळासारखे महावृक्ष जमिनीखालील पाणी साठा जिवंत ठेवण्याचे मोठे काम करत असतात. आपण बोरवेलसाठी लाखो रुपये खर्च करतो पण पाण्याची शाश्वती मात्र मिळत नाही. परंतु तेच आपण ही सर्व झाडे लावली आणि त्यांची जपणूक केली तर निसर्ग आपल्याला कायमस्वरूपी पाण्याचा आधार देऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागांमध्ये मोठी झाडे लावणे ही आज काळाची गरज बनली आहे. मित्रांनो, आज रासायनिक शेतीमुळे पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि अनेक उपयुक्त जीव कमी होत आहे. जंगलतोड आणि पाण्याचा अतिवापर यामुळे पर्यावरणाचे संतुलन सुद्धा बिघडत आहे. याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे आणि म्हणूनच शेतकऱ्याने काही गोष्टी लक्षात ठेवून आपल्या त्या नित्याच्या व्यवहारात ठेवायला पाहिजे. मिश्र पीक पद्धतीचा वापर करणे, सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे, झाडे लावणे आणि त्यांना जपणे, स्थानिक बिया टिकवणे, तसेच रासायनिक फवारण्या कमी करणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेततळी व पाणी साठे जपणे, या सर्व गोष्टी प्रत्येक शेतकऱ्यांनी करणे आज काळाची गरज आहे. श्रोते हो, आज अनेक शेतकरी स्वतःच्या पातळीवर दुर्मिळ बियाणे जतन करण्याचे काम करत आहे. गावागावामध्ये बीज बँका उभारल्या जात आहे. ही अतिशय सकारात्मक आणि आशादायी बाब आहे बरं का. जैव विविधता ही केवळ शेतीपुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या आरोग्याशी, पोषणाशी आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी जोडलेली आहे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की जैव विविधता म्हणजे निसर्गाची संपत्ती आणि शेतकऱ्यांची खरी ताकद आहे. कारण बीज वाचले तर शेती वाचेल आणि शेती वाचली तरच अन्न वाचेल आणि अन्न वाचले तर मानव जातीचे भविष्य सुरक्षित राहील. चला तर मग या समृद्ध शेतीसाठी जैव विविधता जपूया आणि प्रत्येकाने आपापल्या परेने या जैव विविधता जपण्यासाठी मोलाचा सहभाग दाखवावा. या संदेशासह मी माझे शब्द थांबवते. धन्यवाद.
1: म्हणजे आत्ताच आपण जैव विविधता दिवसानिमित्त शेतकऱ्यांसाठी जैव विविधतेचं महत्व याविषयी भाषण ऐकलं. हे भाषण दिलेलं होतं तळोधी येथील धान संशोधिका आसावरी पोषट्टीवार यांनी. आणि बंडू, आता जैव विविधतेबद्दल बोललो की नाही तर कार्यक्रमामध्ये सुद्धा

0: विविधता आणायला हवी ना.
1: नक्कीच. मग तू म्हणशील तर आपण गाणं ऐकूया.
0: तर मंडळी ऐकूया हे छानसं लोकगीत.
1: चालेल.
2: वेड लागले अरे वेड लागले
3: अहो कुणाला
2: या जनासी वेड लागले.
3: महाराज महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय लोकांना येड लागलं म्हणून.
4: असं काय बोलू नका महाराज अशानं लोक दगडी मारत्याल.
2: तेवढंच बाकी राहिलेलं आहे.

0: महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय, लोकांना येड लागलं म्हणून.
1: असं काय बोलू नका महाराज, अशांना लोक दगडी मारत्याल.
2: तेवढंच बाकी राहिलेलं आहे.
0: असू दे, माझ्या महाराजांना सवय झालेली दिसती. अरे वेड लागले, वेड लागले या जना.

0: तिळा तांदळाचे बाहुले केले, पाट मांडुनी वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले.
1: महाराज हे बाकी खरंय बर का? अवा आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला, दगड उचलला त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला, त्याला चांगलं अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापड बिपड चांगली नवी कुरी गुंडाळली, शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं. बरा काय नाव ठेवलं असावं बरं का महाराज? काळ्या झोंडीराम.
2: आता मला सांग, असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार?
0: म्हणूनच म्हणतोय येड नाग.

0: धूप करून दीप उजळले अन्न ठेवून पालविले जी.
1: बघा बघा बघा महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावरनं पाणी आणायला लागतंय. आणि यो बाबा देवावर बदा बदा बदा बदा अभिषेक करतोय. आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असत्यात. आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय. आता याला काय भक्ती म्हणावी वय.
0: म्हणून म्हणतो अरे येड लागले येड लागले या जनासी.

0: मला फक्त देव यानं बसवलं आणि लगेच ह्याच्या अंगात पडालं. आणि महाराज महाराज ती मंडळी बघितली का? अवा झीटी रस्त्यावर फेरा मारतात आणि फेफरे रस्त्यावर दंडवत घालतात.
1: अरे श्रद्धा असावी पर ती आंधळी नसावी, भक्ती करावी पर त्याचा देखावा करू नये. अरे देव देवळात मंदिरात शोभतो असा रस्तो रस्तीच्या दगडाला देव बनवला तर त्याची किंमत काय राहिली?
2: म्हणून म्हणतोय

0: बघितलं का याला काय झालं काय?
1: याच्या अंगात आले बाबा.
0: काय सांगताय? काय याची पॉवर बाद बघतीये. अहो 5

0: आता वेळ आहे ती हवामान अंदाजाची.
1: शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही
0: यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्रकातील माहिती आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 43.5 ते 44.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27.8 ते 30.1 अंश सेल्सिअस राहून कोरडं हवामान राहण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. पुढील 5 दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बंधूंनी धान पिकांची कापणी किंवा मळणी राहिली असल्यास त्यांनी कापणी किंवा मळणी करून बियाणं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावं. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होतो. तसंच शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांध बंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणं आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. बंडू सध्या उन्हाळी भुईमुग शेतामध्ये शेंगा पक्वतेच्या अवस्थेमध्ये आहे. स्थानिक वातावरणाचा अंदाज लक्षात घेऊन उन्हाळी भुईमुग पिकाच्या काढणीचं नियोजन करावं. उन्हाळी भुईमुग पिकाची काढणी साधारणपणे 75 ते 80% शेंगा पक्व झाल्यास पिकाची कापणी करावी. काढणीनंतर शेंगा किंवा बियाणं स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावं. भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील मिरची सध्या फूल ते फळ येण्याच्या अवस्थेमध्ये आहे. तापमान वाढण्याची शक्यता लक्षात ठेवून मिरची पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावं. ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून द्यावं. तर बंडू, आपण आपल्या श्रोत्यांना आज प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त झालेली कृषी हवामान सल्लापत्रकातील माहिती आपण श्रोत्यांना सांगितली.
1: श्रोते, आपण ऐकत होतात हवामान अंदाज आणि हवामान सल्लापत्रक.
0: आणि बंडू, यासोबतच आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ आलेली आहे.
1: पण शेतकरी बंधूंनो, आमचा आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कळवा आणि आमचा आकाशवाणी चंद्रपूर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
0: तसंच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आकाशवाणी चंद्रपूरला नक्की फॉलो करा.
1: तेव्हा श्रोतो, आम्ही आपला निरोप घेत आहोत.
0: आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. पुन्हा भेटणार आहोतच पुढील कार्यक्रमामध्ये छान छान माहिती आणि मनोरंजनासह. तोपर्यंत
1: काळजी घ्या, हसत राहा, आनंदी राहा.
0: नमस्कार.

0: रंजना शिंदे आणि सहकार्यांनी गायलेलं आताचं गाणं होतं प्रकाश पवार यांचं. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. आणि याबरोबरच श्रोते भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
2: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं. और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
1: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष

सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही, असं चोकलिंगम म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमाभागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुम स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे, असं शाह म्हणाले. ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी PV कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये, असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 1 बाद 96 धावा झाल्या होत्या.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला, तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.